0: साची परी बिचारा, साची परी बिचारा।
1: कहो पंडित
0: सूचा कहो पंडित सूचा कब उठाओ।